गुरमुख बाणी अगड़ कड़ावे, गुरमुख निर्मल हर गुण गावे, गुरमुख पवित्र परम पद पावे, गुरमुख रोम रोम हर त्यावे, नानक गुरमुख साज समावे, गुरमुख परचे वेद विचारी, गुरमुख परचे तरिय तारी, गुरमुख परचे सो शब्द ज्ञानी, गुरमुख परचे अंतर विद जानी, गुरमुख पाये अलख अपार, नानक गुरमुख मुकत द्वार, गुरमुख अकथ कथे विचार, गुरमुख

हर सिमर एकंकार साचा सब जगत जिन्यो पाया पौन पानी अगन बादे गुर खेल जगत दिखाया आचार तू विचार आपे हर नाम संयम जप तपो।

आजा भोदंत कंद मूलं बसंते समीप तुल हरे तत्र गते संसारे नानक सोग हर्षं व्यापते छलं छिद्रं कोट विघ्नं।

सतहतं परम बादं अवर्ते एते सुत अक्षणे गोविंद दामोदर माधवे गर्भंत नारी मदोन्मतं बलवंत बलात् कारणे चरण कमल लय भजंत तृण समान धृग जनमने हे पपील का ग्रस्ते गोविंद सिमरन तोयं धने नानक अनेक बार।

परब रहो भरपूर सगल घट रहो व्यापे व्यापक देखे जगत जाने कौन तेरी गते सर्व की रक्षा करे आते हर पते